0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड. गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगर. उडा उडा सकाळ झाली एक्झॅक्टली. आता 7:12 वेळ आलेली आहे, म्हणजे आजची ही मॉर्निंग गुड करायची वेळ झालीये. आणि आज आहे मिडल ऑफ द वीक, म्हणजे बुधवार. सो मिडल ऑफ द वीक कसं जावा तुमचं आहे तुमच्यावर निर्भर करतंय. तर त्याआधी सुरुवात, लवकर उठा आणि आजच्या दिवसाची सुरुवात करा. आणि मी तुमच्यासोबत आलोय म्हणजे आजची तुमची मॉर्निंग गुड होणारच आहे. चले फिर आज शो का आगाज करते लेकिन एक सुविचार के साथ. तर बुधवारची मॉर्निंग गुड करायला आजचा विचार असा आहे की हर सुबह एक नया मौका लेकर आती है. कल क्या हुआ उसे बदल नहीं सकते, लेकिन आज क्या करना है यह हमारे हाथ में है. इसलिए उठिए, मुस्कुराइए और आज को अपना सबसे अच्छा दिन बनाइए. गुड मॉर्निंग, क्योंकि आपका दिन एकदम शानदार रहो, ये मेरी और हम सबकी तमन्ना है. तमन्ना को पूरा करना आपका काम है. तो फिलहाल अब नींद को झाड़िए और अपने आप को उठाइए. बाकी तो फुल ऑन एंटरटेनमेंट का तड़का मेरे यानी कि आरजी अदनान के साथ तो रहने वाला है. सो स्टे ट्यून विद ब्यूटीफुल ट्रैक्स ओनली ऑन MGM 90.8 FM.
1: Only on MGM 90.8 FM.

0: मधी मधी वाजविन शिट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधी मधी वाजविन शिट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

0: नमस्कार, गुड मॉर्निंग. 7:27 वेळ झाली आहे. अज्ञान तुमच्या सोबत आलाय आणि आज आहे 2 सप्टेंबर. तर चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय, म्हणजे इतिहासात 2 सप्टेंबरला काय घडामोडी झाल्या होत्या. '1916 पटना उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती. त्यानंतर 1920 महात्मा गांधींचे ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार आंदोलन सुरू झाले होते. या आंदोलनाचे प्रमुख उद्देश होते की ब्रिटिश सरकार विरुद्ध अहिंसात्मक मार्गाने लढा देणे, सरकारी नोकऱ्या, शाळा, न्यायालय यांचा बहिष्कार करणे, परदेशी वस्त्रांचा बहिष्कार करून खादी व स्वदेशी वस्त्रांचा वापर करणे, कर न भरण्याचे आंदोलन उभारणे. गांधीजींनी लोकांना सांगितले की सत्य आणि अहिंसा हाच आपला शस्त्र आहे. यामुळे लाखो भारतीय जनतेचा सहभाग वाढला आणि स्वातंत्र्य लढा अधिक संघटित व बळकट झाला. तर असं होतं असहकार आंदोलन. 1946 आजच्या दिवशी भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली होती. 1960 केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली आणि 1999 भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी 2 वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली. आणि यासोबतच आज मृत्यू झाला होता. 1976 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कादंबरीकार वि स खांडेकर यांचा. वि स खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील अत्यंत मानाचे नाव. ते मुख्यत्वे कादंबरीकार, कथाकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ययात या कादंबरीसाठी त्यांना 1974 ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले मराठी लेखक ठरले होते. आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो की यार ययात ही कादंबरी ना तर आपल्यापैकी प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात वाचायला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. वि स खांडेकर यांची खूप प्रसिद्ध आणि आपल्याला खूप काही शिकवणारी अशी ही कादंबरी आहे ययाती. जेव्हा मी वाचलं ही ययाती कादंबरी तेव्हा एक वेगळा बदल मला जाणवला आपल्यात आणि खूप काही नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्यात. तर ययाती नक्की एकदा तरी वाचा. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील मूल्य, संघर्ष व त्यातील ताणतणाव यांचा खोलवर शोध दिसतो. 1976 त्यांचं निधन झालं आणि मराठी साहित्यातील एक उज्ज्वल पर्व संपलं. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 2 सप्टेंबरचं दिन विशेष. अशात इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.
1: Only on MGM 90.8.

0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मी काका समर्थ शिंदे मुला है पीक विमा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
2: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
3: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
4: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. पीएम सूर्य घर .gov.in.

0: Let's play the game with RJ Adnan and you're listening MGM 90.8 FM. यावेळेस ना तर आपण एक गेम खेळत असतो ज्यात मी तुम्हाला काही म्हणी ऐकवतो आणि त्याचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगणार आहात. तर आजची म्हण अशी आहे की नाचता येईना अंगण वाकडे. हे आपण अनेकदा ऐकलं असेल यार, म्हणजे कोणाला काही काम जमलं नाही आणि ते जेव्हा बहाणे करतोय ना त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की यार नाचता येईना अंगण वाकडे. तर याचा अर्थ काय तर मी नाही सांगणार, ते तुम्ही मला सांगा की नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा अर्थ काय. डीएम करा इन्स्टावर आर जे अदनान या इन्स्टा पेजवर किंवा व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर. नंबर पुन्हा एकदा ऐका 9359320080. या म्हणीचा अर्थ सांगा, बक्षीस जिंका आणि ऐकत रहा.
1: Only on MGM 90.8 FM.

0: आपण मतदान करतो, आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावतो, पण तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही चेक केले का? एस आय आर फॉर्म फिलअप करायची मोहीम सुरू होती, आठवते तुम्हाला? म्हणजे बी एड ऑफिसर तुमच्या घरी आले असतील, काही इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली असेल, एक फॉर्म फिलअप केला असेल आणि तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आपण त्यातून चेक करतो. यासाठी ही पूर्ण प्रोसेस आहे, त्याला एस आय आर असं म्हणतात. आणि तपासणीत एक मोठी माहिती समोर आली आहे, म्हणजे आपल्या पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2,00,000 जास्त लोकांचा ऍड्रेस सापडलाच नाहीये, म्हणजे चुकीचा ऍड्रेस त्यांनी दिला होता. यामध्ये कसं आहे, काही लोकांचा मृत्यू झाला आहे, काही जणांनी नवीन ठिकाणी घर घेतलं असेल आणि कोणाकोणाचं नाव डबल या यादीत आलेलं आहे, तर असे 2,00,000 जास्त लोक आहेत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, याचा अर्थ हे सर्व मतदार आता मतदान करू शकणार नाहीत असा होत नाहीये. तर रिपोर्टमध्ये काय आलं, तर जिल्ह्यात ना 2,00,000 जास्त लोकांचा ऍड्रेस प्रॉपर नाहीये आणि 1,00,000 जास्त लोकांनी कायमस्वरूपी शहर सोडले, तर 77,000 लोकांचं नाव या मतदार यादीत डबल आलेलं आहे, तर 94,000 जास्त लोकांचा मृत्यू झालाय, त्या लोकांचं नाव या यादीतून काढण्यात आलंय. तर असं हे पूर्ण रिपोर्ट मध्ये आलेलं आहे, हे मी काय आपल्या मनाने सांगत नाहीये. आणि जी सध्या यादी आली ती प्रायमरी यादी आहे, फायनल यादी यायची बाकी आहे. म्हणूनच जर तुमचं नाव या यादीत नसेल तर घाबरायचं कारण नाहीये, पण आपलं नाव का नाही हे तपासणं आणि गरज असल्यास योग्य प्रूफ देऊन त्यात तुमचं नाव ऍड करणं हे महत्वाचं आहे. पण आता प्रश्न पडतो की या यादीत आपलं नाव कसं आपण ऍड करावं, त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस काय आणि कधीपर्यंत तुम्ही हे नाव ऍड करू शकता ते मी तुम्हाला सांगेलच, बट थोड्या वेळानंतर. त्यापर्यंत स्टे ट्यून्ड.
1: Only on MGM 90.8 FM.

0: तुम्ही मतदार आहात, मतदानाचा हक्क तुमच्याकडे आहे, पण SIR यादीत तुमचं नाव आलेलं नाहीये. तर सर्वात आधी घाबरू नका, शांत व्हा. ही जी यादी सध्या आलेली आहे ती प्रायमरी स्वरूपातील यादी आहे. फायनल यादी यायची अजून बाकी आहे, त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासा. आणि नाव नसेल तर घाबरू नका, प्रशासनाकडून सहकार्य होतच आहे या यादीत तुमचं नाव ऍड करण्यासाठी. एक प्रक्रिया आहे, तुम्हाला ना प्रशासनाकडून एक नोटीस मिळेल. जेव्हा तुमचं नाव या यादीत नसेल ना, तर ती नोटीस तुम्ही दुर्लक्षित करू नका. आणि त्या नोटीसच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. काही डॉक्युमेंट लागतील आणि काही प्रूफ लागतील, त्या संदर्भात ती नोटीस असेल आणि त्यानुसार तुम्ही तो फॉर्म फिलअप केला तर SIR च्या यादीत तुमचं नाव ऍड होईल. आणि याची लिमिट कधीपर्यंत आहे, तर 24 ऑक्टोबर पर्यंत, म्हणजे 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्ही तुमचे काही ID प्रूफ देऊन आणि जे काही पुरावे लागतील ते सबमिट करून या SIR लिस्ट मध्ये तुमचं नाव ऍड करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना थोडं पॅनिक होतात आणि त्यांना विचार येतो की यार या यादीत माझं नाव नाहीये, म्हणजे मला आता मतदान करता येणार का नाही. तर असं काही नाहीये, मतदान करता तुम्हाला येणार आहे, पण नाव ऍड करणे पण गरजेचं आहे. जर नाव नसेल तर जी मी प्रोसेस सांगितली त्यानुसार तुम्ही ती फॉलो करा आणि 24 ऑक्टोबर पर्यंत या यादीत तुमचं नाव ऍड करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाकडून एक नोटीस येणार आहे, तर ती दुर्लक्षित करू नका आणि 24 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा. आणि ऐकत रहा
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

एक रिमाइंडर दे दूं आपको, गौर से सुनिएगा। So, बात कुछ ऐसी है कि हेलमेट पहना आपने, अब आप पूछ रहे हो ये ऐसा क्यों पूछ रहा है, हेलमेट पहना है क्या है, हर दिन थोड़ी ना मैं हेलमेट पहनता हूँ। तो भाई साहब, बहन जी, दादाजी, दादी जी, आंटी जी, काका जी, काकू जी, सभी को मैं कह रहा हूँ, और भैया जी आपको भी कह रहा हूँ, और जो आपकी हेयर स्टाइल खराब होने वाली है ना, तो उसको भी मैं कह रहा हूँ कि हेलमेट यूज कीजिएगा। ऐसा मैं नहीं, खुद पुलिस प्रशासन कह रहा है, कारण कि पुलिस प्रशासन ने हेलमेट स्वीकृति ही मुहिम शुरू के लिए लिया है। काल पासून म्हणजे 1 सप्टेंबर पासून या मोहिमेचा श्री गणेशा झालेला आहे। तर या मोहिमे अंतर्गत शहरात सगळीकडे हेल्मेट कंपल्सरी झालेला आहे, आणि जे हेल्मेट यूज करणार नाहीयेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा होणार आहे, मतलब फाईन आपको पे करना पडेगा। तो इसीलिए हेल्मेट पहनना जरूरी है। सध्या कसं आहे, आता सण उत्सव सुरू होत आहे, दहीहंडी आहे, त्यानंतर गणपती उत्सव सुरू होणार आहे, मग नवरात्री। सो इन त्योहारों में हम सभी ने त्योहार भी सेलिब्रेट करना, और खुद का ख्याल भी रखना, ध्यान भी रखना, और हेल्मेट स्वीकृति करना, इसलिए ये नया उपक्रम शुरू कर दिया गया है। आणि या पाठीमागे कारण हे पण आहे की जे ऍक्सिडेंट होत आहेत ना, त्यातील 70% जास्त ऍक्सिडेंट मध्ये हेल्मेट न वापरलेले केसेस जास्त आहेत। हेल्मेट वापरले असते तर लोकांचा मृत्यू झाला नसता। या मोहिमेचा हिस्सा तुम्ही सुद्धा व्हा, आणि सकाळी 10 ते दुपारी 1 आणि संध्याकाळी 4:30 ते 8 या वेळेत ना वाहतूक पोलिसांचे 7 पेक्षा अधिक पथक विदाऊट हेल्मेट जे गाडी चालवत आहेत, टू व्हीलर, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरतील। सो यूज हेल्मेट, इससे फायदा हमारा ही होगा, ना कि प्रशासन का। हेलमेट हम यूज करेंगे, हमारी जिंदगी बचेगी। एंड स्टे ट्यून्ड।

कहते हैं ना कि उम्मीद पर दुनिया कायम है, ये तो वक्त ही बताएगा। So, बात कुछ ऐसी है कि उम्मीद तो हम सभी ने लगाई थी और सभी ने कहा था कि यार अगस्त में बरसात होगी, 15 अगस्त के बाद बहुत अच्छी बरसात हो सकती है, लेकिन 15 से 30 हो गया और पूरा अगस्त का महीना खत्म हो गया बट बरसात कुछ ठीक ठाक आई नहीं। तो आप कहा जा रहा है कि ये जो कुछ एल निनो बाबा थे जो आ गए थे इस साल बाबा, यानी कोई कुछ तो था समथिंग, त्यामुळे पाऊस खूप कमी पडलाय आणि आता अपेक्षा आहे सप्टेंबर मध्ये। आणि हा परतीचा पाऊस आपला मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असंही सांगण्यात येतोय की दरवर्षी परतीचा पाऊस आपल्या जिल्ह्यात चांगला पडतोय। तर सप्टेंबर मध्ये बघूयात की पाऊस किती प्रमाणात पडेल आणि हवामान विभागाचं असं सांगणं आहे की परतीचा पाऊस आपल्या शहरात चांगला पडू शकतो। आणि आतापर्यंत 16 वर्षात 2 असं झालंय की ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेलाय। या अगोदर 2010 असं झालं होतं, त्यानंतर 2023 मध्ये और इस साल 2026 में भी हो गया कि अगस्त महिना पूरा सूखा चला गया। सो अब उम्मीद है सप्टेंबर महीने से, तो इसीलिए कहा ना कि उम्मीद पर दुनिया कायम है। तर या महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर बाप्पा चांगला पाऊस घेऊन तरी येतील अशी आपण अपेक्षा आणि प्रार्थना करू शकतो। देखते क्या होगा, स्टे ट्यून।

0: आणि करेक्ट उत्तर आणि सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे शुभांगी जाधव यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन शुभांगी जी, तुम्ही आजच्या विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक गिफ्ट मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा असे गिफ्ट जिंकू शकता. फक्त माझ्या या म्हणीचा अर्थ सांगत राहा आणि ऐकत राहा.
1: Only on MGM 90.8.

0: What's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761200.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण। मित्रांनो, दिवसभर काम, कॉलेज, ट्रॅफिक, कॉल्स, मेसेजेस आणि आता घड्याळात वाजून गेलेले 5 म्हणजे ऑफिशियली आता थोडं रिलॅक्स करूया, कारण की शो सुरू आहे RJ भूषण सोबत। तुम्ही घरी निघाला असाल, गाडीमध्ये असाल, चहाचा कप हातात घेऊन बसला असाल किंवा अजूनही कामाच्या मोडमध्ये असाल, काही असो, पुढचे 2 तास तुमची कंपनी माझ्यासोबत। मित्रांनो, दिवस कितीही बिझी असला तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं ही लक्झरी नाही, ही गरज आहे। म्हणूनच कामाचा स्ट्रेस थोडासा बाजूला ठेवा, व्हॉल्यूम थोडासा कम्फर्टेबल ठेवा, कारण की पुढच्या 2 तासाची रेडिओ राईड सुरू झाली विथ RJ भूषण ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, नारळ म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं? नारळ पाणी, खोबरं, नारळाची वडी की आता नारळ कोण फोडणार? कारण नारळ हा आपल्या किचन मधला असला मेंबर आहे ज्याचं काम फक्त एक नाही. मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर, वर्ल्ड कोकोनट डे. जगभरात नारळाच्या विविध उपयोगांबद्दल आणि कोकोनट इंडस्ट्रीबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा दिवस ऑब्झर्व केला जातो. नारळाचं पाणी, खोबरं, नारळाचं दूध, तेल, अगदी पूजा असो किंवा स्वयंपाक, नारळ आपल्याकडे लिटरली मल्टीटास्किंग करतो. म्हणूनच आज घरी नारळ दिसला तर त्याला साधा नारळ म्हणून इग्नोर करू नका. हा आपल्या किचनचा ओरिजिनल ऑलराऊंडर आहे. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, सध्या सुरू आहे नॅशनल न्यूट्रिशन वीक 1 ते 7 सप्टेंबर. आणि न्यूट्रिशन म्हटलं की आपल्याला लगेच वाटतं डायट, कॅलरीज, प्रोटीन, फॅन्सी फूड. पण हेल्दी इटिंग यापेक्षा खूप सिंपल आहे. आपल्या रोजच्या जेवणात व्हरायटी आहे का, फळभाज्या आहेत का, पुरेसे पाणी पितोय का, आणि सगळ्यात महत्वाचं, जेवण स्किप करून नंतर एकदम भरपोट खाण्याची सवय तर नाही ना. हेल्दी राहण्यासाठी प्रत्येक गोष्ट एक्सपेन्सिव्ह किंवा कॉम्प्लिकेटेड असणे गरजेचे नाहीये. आपल्या घरचं साधं बॅलन्स जेवण आणि थोडी कन्सिस्टन्सी अनेकदा एवढंच पुरेसं असतं. म्हणूनच आजची न्यूट्रिशन टिप एकदम सिंपल. डाएट सुरू करण्याआधी प्लेटकडे बघा आणि त्यात बॅलन्स आणा. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपण थोडस हिस्ट्री रिवाइंड करूया. आजच्या तारखेला म्हणजे 2 सप्टेंबर 1946 रोजी भारताच्या इंटरिम गव्हर्नमेंटने शपथ घेतली. या सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होते आणि सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह इतर भारतीय नेत्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळपास 1 वर्ष आधीचा हा काळ होता. म्हणजे ब्रिटिश रूल संपण्याच्या दिशेने भारताची वाटचाल आता अगदी निर्णायक टप्प्यात पोहोचली होती. इतिहासातल्या काही डेट्स फक्त कॅलेंडरवर नसतात, त्या देशाच्या प्रवासातले टर्निंग पॉईंट्स असतात आणि 2 सप्टेंबर 1946 हा त्यांच्यापैकीच एक. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, तुम्हाला आता एक अशी हिस्टॉरिकल घटना सांगतो की जी ऐकताना सुरुवातीला अगदी छोट्या गोष्टीसारखी वाटते, पण पुढे तिचं रूप भयंकर मोठं झालं। 2 सप्टेंबर 1666 लंडनमध्ये ग्रेट फायर ऑफ लंडन सुरू झाली। एका बेकरीमधून लागलेली आग पुढचे अनेक दिवस पसरत गेले आणि लंडनच्या मोठ्या भागाला त्याचा फटका बसला। म्हणजे आज आपण जे म्हणतो ना, एक छोटीशी चूक पुढे मोठी प्रॉब्लेम म्हणू शकते, त्याचं हे एक हिस्टॉरिकल एक्झाम्पल। आणि हो, आजच्या काळात बेकरीमध्ये आग लागली तर फायर ब्रिगेड येते, पण 1666 लंडनकडे आजसारखी मॉडर्न फायर फायटिंग व्यवस्थाच नव्हती। इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजे नाहीत, कधी कधी एक बेकरी सुद्धा इतिहास बदलून जाते। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपण दिवसभर व्हॉट्सअपवर किती मेसेज रिसीव करतो याचा हिशोब केला तर फोनपेक्षा आपल्या पेशन्सची स्टोरेज आधी फुल होईल. पण एक सिंपल हॅबिट ठेवा, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फोटो किंवा इन्फॉर्मेशन कुठे सेव्ह केली आहे याकडे लक्ष द्या. विशेष म्हणजे आधार, पॅन, बँक रिलेटेड डॉक्युमेंट किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन कुठल्याही रँडम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू नका. आजकाल स्कॅम करणाऱ्यांना तुमच्याकडून मोठी माहिती मिळण्याची गरज नसते, छोट्या छोट्या डिटेल्स जोडूनही ते प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. म्हणून टेक्नॉलॉजी वापरताना एक रूल लक्षात ठेवा, क्लिक करण्याआधी विचार आणि फॉरवर्ड करण्याआधी व्हेरीफाय. टेक्नॉलॉजी स्मार्ट आहेच, पण यूजर त्याहूनही स्मार्ट असायला हवा. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये सध्या ॲक्शन आणि बिग स्क्रीन एंटरटेनमेंटची चांगलीच चर्चा सुरू आहे, आणि त्यात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा हैवान याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण की नुकताच या चित्रपटाचा एक युनिक ऑडिओ प्रोमो देखील समोर आला आहे. पण बॉलिवूडची मजा फक्त रिलीज डेट्स आणि बॉक्स ऑफिस नंबर्समध्ये नाही. काही मूवीज आपल्याला एंटरटेन करतात, काही कॅरेक्टर्स लक्षात राहतात, आणि काही डायलॉग्स तर वर्षानुवर्ष आपल्या रोजच्या बोलण्यात येतात. म्हणून आजचा बॉलिवूड क्वेश्चन तुमच्यासाठी, तुमच्या आवडत्या मूवीमधला असा कोणता डायलॉग आहे जो तुम्ही अजूनही रोजच्या लाईफमध्ये वापरता? मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080, किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. त्यासाठीचा इंस्टाग्राम ID आहे rj_bhushan.pawar. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, शो सुरू होता विद RJ भूषण। मित्रांनो, बघता बघता शोचा सुंदर प्रवास संपत आलाय, तर आजच्या शोचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती, किंवा इंस्टाग्रामवरती DM करा RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम ID वरती। प्लस मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायला विसरू नका। मी जातोय पण तुम्ही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

आपण मतदान करतो, आपल्या मतदानाचा हक्क आपण बजावतो, पण तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही चेक केले का? एस आय आर फॉर्म फिलअप करायची मोहीम सुरू होती, आठवते तुम्हाला? म्हणजे बी एड ऑफिसर तुमच्या घरी आले असतील, काही इन्फॉर्मेशन त्यांनी विचारली असेल, एक फॉर्म फिलअप केला असेल आणि तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आपण त्यातून चेक करतो. यासाठी ही पूर्ण प्रोसेस आहे, त्याला एस आय आर असं म्हणतात. आणि तपासणीत एक मोठी माहिती समोर आली आहे, म्हणजे आपल्या पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 लाख पेक्षा जास्त लोकांचा ऍड्रेस सापडलाच नाहीये, म्हणजे चुकीचा ऍड्रेस त्यांनी दिला होता. यामध्ये कसं आहे, काही लोकांचा मृत्यू झाला, काही जणांनी नवीन ठिकाणी घर घेतलं असेल आणि कोणाकोणाचं नाव डबल या यादीत आलेलं आहे, तर असे 2 लाख पेक्षा जास्त लोक आहेत. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, याचा अर्थ हे सर्व मतदार आता मतदान करू शकणार नाहीत असा होत नाहीये. रिपोर्ट मध्ये काय आलं, तर जिल्ह्यात ना 2 लाख पेक्षा जास्त लोकांचा ऍड्रेस प्रॉपर नाहीये आणि 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी कायमस्वरूपी शहर सोडले, तर 77,000 लोकांचं नाव या मतदार यादीत डबल आलेलं आहे. तर 94,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय, त्या लोकांचं नाव या यादीतून काढण्यात आलंय. तर असं हे पूर्ण रिपोर्ट मध्ये आलेलं आहे, हे मी काय आपल्या मनाने सांगत नाहीये. आणि जी सध्या यादी आली ती प्रायमरी यादी आहे, फायनल यादी यायची बाकी आहे. म्हणूनच जर तुमचं नाव या यादीत नसेल तर घाबरायचं कारण नाहीये, पण आपलं नाव का नाही हे तपासणं आणि गरज असल्यास योग्य प्रूफ देऊन त्यात तुमचं नाव ऍड करणं हे महत्वाचं आहे. पण आता प्रश्न पडतो की या यादीत आपलं नाव कसं आपण ऍड करावं, त्यासाठी एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस काय आणि कधीपर्यंत तुम्ही हे नाव ऍड करू शकता ते मी तुम्हाला सांगेलच, बट थोड्या वेळानंतर. त्यापर्यंत स्टे ट्यून. Only on MGM 90.8 FM.

तुम्ही मतदार आहात, मतदानाचा हक्क तुमच्याकडे आहे, पण SIR यादीत तुमचं नाव आलेलं नाहीये. तर सर्वात आधी घाबरू नका, शांत व्हा. ही जी यादी सध्या आलेली आहे ती प्रायमरी स्वरूपातील यादी आहे. फायनल यादी यायची अजून बाकी आहे, त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासा. आणि नाव नसेल तर घाबरू नका, प्रशासनाकडून सहकार्य होतच आहे या यादीत तुमचं नाव ऍड करण्यासाठी. एक प्रक्रिया आहे, तुम्हाला ना प्रशासनाकडून एक नोटीस मिळेल. जेव्हा तुमचं नाव या यादीत नसेल ना, तर ती नोटीस तुम्ही दुर्लक्षित करू नका. आणि त्या नोटीसच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. काही डॉक्युमेंट लागतील आणि काही प्रूफ लागतील, त्या संदर्भात ती नोटीस असेल आणि त्यानुसार तुम्ही तो फॉर्म फिलअप केला तर SIR च्या यादीत तुमचं नाव ऍड होईल. आणि याची लिमिट कधीपर्यंत आहे तर 24 ऑक्टोबरपर्यंत, म्हणजे 24 ऑक्टोबर 2026 पर्यंत तुम्ही तुमचे काही ID प्रूफ देऊन आणि जे काही पुरावे लागतील ते सबमिट करून या SIR लिस्ट मध्ये तुमचं नाव ऍड करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकांना थोडं पॅनिक होतात आणि त्यांना विचार येतो की यार या यादीत माझं नाव नाहीये, म्हणजे मला आता मतदान करता येणार का नाही. तर असं काही नाहीये, मतदान करता तुम्हाला येणार आहे, पण नाव ऍड करणे पण गरजेचं आहे. जर नाव नसेल तर जी मी प्रोसेस सांगितली त्यानुसार तुम्ही ती फॉलो करा आणि 24 ऑक्टोबर पर्यंत या यादीत तुमचं नाव ऍड करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रशासनाकडून एक नोटीस येणार आहे, तर ती दुर्लक्षित करू नका आणि 24 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवा. आणि ऐकत रहा ओनली ऑन MGM 90.8 FM.

0: कहते हैं ना कि उम्मीद पर दुनिया कायम है, ये तो वक्त ही बताएगा। तो बात कुछ ऐसी है कि उम्मीद तो हम सभी ने लगाई थी और सभी ने कहा था कि यार अगस्त में बरसात होगी, 15 अगस्त के बाद बहुत अच्छी बरसात हो सकती है, लेकिन 15 से 30 हो गया और पूरा अगस्त का महीना ख़त्म हो गया बट बरसात कुछ ठीक ठाक आई नहीं। तो आप कहा जा रहा है कि ये जो कुछ एल निनो बाबा थे जो आ गए थे इस साल बाबा, यानी कोई कुछ तो था समथिंग, त्यामुळे पाऊस खूप कमी पडलाय आणि आता अपेक्षा आहे सप्टेंबर मध्ये। आणि हा परतीचा पाऊस आपला मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असंही सांगण्यात येतोय की दरवर्षी परतीचा पाऊस आपल्या जिल्ह्यात चांगला पडतोय। तर सप्टेंबर मध्ये बघूयात की पाऊस किती प्रमाणात पडेल आणि हवामान विभागाचं असं सांगणं आहे की परतीचा पाऊस आपल्या शहरात चांगला पडू शकतो। आणि आतापर्यंत 16 वर्षात 2 असं झालंय की ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेलाय। या अगोदर 2010 असं झालं होतं, त्यानंतर 2023 मध्ये और इस साल 2026 में भी हो गया कि अगस्त महिना पूरा सूखा चला गया। सो अब उम्मीद है सप्टेंबर महीने से, तो इसीलिए कहा ना कि उम्मीद पर दुनिया कायम है। तर या महिन्यात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, तर बाप्पा चांगला पाऊस घेऊन तरी येतील अशी आपण अपेक्षा आणि प्रार्थना करू शकतो। देखते क्या होगा, स्टे ट्यून।
1: Only on MGM 90.8 FM.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: Wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 906761-2000.
2: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.